मस्तक लाए परम पद पावो, जिस प्राप्त सो पावेगा, जिनको कृपा करी सुख दाते, तिन साधु चरण लै हृदय पराते, सगल नाम निधान तिन पाया, अनाद शब्द मन वाजंगा, कीर्तम नाम कथे तेरे जेबा, सत नाम तेरा परा पूर्वला, कहो नानक भगत पै शरणाई, देहो

तू होर तू पाए न लभई अब नासे सृष्ट करण दखणे महला पंजवा। जे तू वत्तै अंगणे हब धरत सुहावी होए हिकस कंतै बाहरी मैंडी बात न पुछै कोई।

हर सिमर एक अंकार साचा सब जगत जिन उपाया पौन पानी अगन बादे गुर खेल जगत दिखाया आचार तू विचार आपे हर नाम संयम जप तपो

पाच बर्ब पचीसक संग काच नौ गैया दस गोन आहे कसन बेहतर लागी पाहे मोहे ऐसे बनज सो नहीं काज जिन्हें कटे मूल नित बदे।

जन मुक्ता राम भजन चितलावे सारंग महला नावा मन कर कबहू ना हर गुण गायो।

आवागौन निवार सच राते, साच शब्द मन भाया, सतगुर सेव सदा सुख पाईए, जिन विच्चों आप गवाया, साचे शब्द सहज तुन उपजे, मन साचे लिव लाई, अगम अगोचर नाम निरंजन, गुरमुख मन वसाई, एक समय सब जग तो वरते, विरला एक पछाणे, शब्द मरे ता सब किछ सूजे, अंधन एको जाने, जिसनो नदर करे सोई जन बूझे।

सर्व रहो भरपूर सगल घट रहो व्यापे, व्यापक देखे जगत जाने कौन तेरे गते, सर्व की रक्षा करे आते हर पते अब।